नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948, 3 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेली मंगलधुन आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाआधी यानंतर प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात प्रभाकर पोखरीकर यांचं भक्तिगीत ऐकूयात. संगीत आहे आनंद शिंदे यांचं.

माणिक वर्मा यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

उषा मंगेशकर आणि आर्यन पराडकर यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते श्याम सागर. मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात वसंत निनावे यांची देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

0: वसंत निनावेंची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत समूह स्वरात. श्रोतेहो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या लघु कार्यक्रमात कमी खर्चातील शेती काळाची गरज याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40. दरम्यान 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही

सहक्षेपित करूं। सकाळी 10 वाजता संत सांगती हा संत साहित्यावर आधारित भक्तिगीतांचा कार्यक्रम। यामध्ये संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग याविषयी माहिती, निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं। गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता। सुगम संगीत सकाळी 11 वाजता। गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 11:30 वाजता। दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान दुपारी 1:40 वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। युववाणी सायंकाळी 5:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून। 6:05 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सायंकाळी 6:10 वाजता। घे भरारी हा युवा मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता। वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सायंकाळी 7:15 वाजता। घर शिवार हा शेतीविषयी कार्यक्रम सायंकाळी 7:30 वाजता। यामध्ये उडीद या पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं, सोबत आरोग्य बळीराजाचं, यामध्ये किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ आहेत डॉक्टर हेमंत देशपांडे, आणि उद्या गुरुवारसाठीचा धाराशिव जिल्ह्याचा हवामान अंदाज। रात्री 7:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीमगीतं आपण ऐकू शकाल। रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10 वाजता हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम, आणि रात्री 11:10 वाजता सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। 6:40 झाली आहेत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात कमी खर्चातील शेती काळाची गरज. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणेकर यांचं.
2: नमस्कार मंडळी. मंडळी, कृषीवाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत कमी खर्चातील शेती काळाची गरज याविषयीची संकलित माहिती. शेतकरी बंधूंनो, आजकाल एक गोष्ट जवळपास प्रत्येक शेतकरी बोलताना सांगतो की उत्पन्न वाढत नाही पण खर्च मात्र दिवसेंदिवस वाढतोय. खतांचे दर वाढतात, मजुरीचा खर्च, औषधांचा खर्च आणि त्यात हवामानाची अनिश्चितता. अशा परिस्थितीत शेती फायद्यात ठेवायची असेल तर आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन हा मंत्र स्वीकारावा लागणार आहे. पण कमी खर्चात शेती म्हणजे नेमकं काय? तर खर्च कमी करण्यासाठी उत्पादनावर तडजोड करायची का? अजिबात नाही. उलट, उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून अधिक नफा मिळवणे म्हणजे कमी खर्चातील शेती. आपण सुरुवात करूया मातीपासून. अनेकदा आपण अंदाजाने खते टाकतो पण जमिनीची माती परीक्षण करून घेतलं तर जमिनीत कोणते अन्नद्रव्य कमी आहेत हे समजतं.

0: त्यामुळं आवश्यक तेवढीच खतं वापरता येतात आणि अनावश्यक खर्च वाचतो. तसंच घरच्या घरी उपलब्ध असलेलं शेणखत, गांडूळ खत, जीवामृत किंवा इतर सेंद्रिय घटकांचा वापर वाढवला तर रासायनिक खतावरील खर्च कमी करता येतो. यामुळं जमिनीचं आरोग्यही सुधारतं आणि आपलं उत्पन्नही वाढतं. आता आपण पाण्याचा विचार करूया. पाणी ही आजची सर्वात महत्त्वाची गरज आहे. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची मोठी बचत होते, त्याचबरोबर खतांचाही वापर नियंत्रित होतो. विशेष म्हणजे शासनाकडून या योजनांवर अनुदानही उपलब्ध असतं. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे पीक नियोजन. फक्त एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा विचार करावा. यामुळं एकाच वेळी 2-3 प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. समजा एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर दुसरं पीक आपल्याला आधार देऊ शकतं आणि दुसऱ्याचंही झालं तर तिसरं पीक आपल्या हाताशी राहतं. हाच तर बहुविध पीक पद्धतीचा फायदा असतो. कीड आणि रोग नियंत्रणासाठीही खर्च कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. शेतकरी बंधूंनो, प्रत्येक वेळी रासायनिक औषधांकडे धाव घेण्याऐवजी फेरोमोन ट्रॅप, चिकट सापळे, निमर्क यासारख्या जैविक उपायांचा वापर करता येतो. नियमित निरीक्षण केल्यास रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच लक्षात येतो आणि मोठं नुकसान टाळता येतं. यंत्रसामग्री बाबतीतही थोडा विचार करण्याची गरज आहे. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्यांना सर्व यंत्र विकत घेणं शक्य नसतं. अशा वेळी भाडे तत्वावर यंत्र घेणं किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून सामायिक वापर करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. आणि हो, आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा शेतकऱ्याचा मोठा मित्र ठरू शकतो.
1: कमी खर्चातील शेती, काळाची गरज याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणेकर यांचं. श्रोते हो, याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितले होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणा नंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंग

0: ला देतो, ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत. त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या, त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो. हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो, कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत. त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950

जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही, त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो, ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स हे अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरी

0: आता संस्कृत समाचार दिल्ली
1: FM 101.3 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अष्टविनायक या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर डॉ वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांचा.

0: लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस IRCच्या मानकानुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला

0: योजनेसाठी पात्र ठरल्या ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असं ते म्हणाले। 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला, या पुरुषांकडून मात्र त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले,
1: ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील, त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत।
0: दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे। सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली। नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षानं काल गाढव मोर्चा नेला, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि असंघटित क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं। या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या शिष्टमंडळानं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। सर्व क्षेत्रातल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान 30,000 रुपये मासिक वेतनाचा समावेश, तसंच भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे। दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे। मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे। मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा MT-07 या पर्वतीय बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे। या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भूतांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झाला आहे। केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलं। 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत। राज्याने मे महिन्यात या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे। नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवी प्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला। लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली। यामध्ये 2 महिला वैमानिकांचाही समावेश आहे। एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्याचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषतः 5 ते 10 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले। केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 12 वर्षांमध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजे जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे। यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
2: गेल्या

0: या वर्षामध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे आणि भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मागील 12 वर्षांमध्ये झालेलं आहे. 2014 मध्ये ज्यावेळेस मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत. विशेषतः जीएसटी लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला.
1: छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 28 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर्सनं तर 65 गावांमध्ये 99 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या 7 गावांसाठी सर्वाधिक 11 टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या 4 गावांसाठी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 40 तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राची कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. 7:21 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लेखीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल सौ मध्ये

0: डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
1: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
2: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
3: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेला आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
2: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण

0: आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
1: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
0: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये नीट, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाईन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.
1: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ॲपद्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
0: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
2: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st सेंचुरीमध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सर

0: प्रकार मेल मध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
0: एक्झाम्पल फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो, मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
0: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मन घडत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालं अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही, हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालं, त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर,
0: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज द रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट बट नॉट हॅव्हिंग टबॅको. सिमिलरली ओल्ड कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट प्रिव्हेंटेबल ओल्ड कॅन्सर, यू कॅन स्टॉप ओल्ड कॅन्सर.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी एन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लिव्ह टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे, आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, त्या सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा.

0: फ्रेंड्स सर्कल चेंज करतो जर आपण तो एक तासाने किंवा एक दिवसाने आपण डिले केला तर नाही फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो एक तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्मेकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्मेकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्याला खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे त्याची पण सवय लागू शकते का? ते
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम निकोटीन पॅचेस पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सल्फेट, त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्ही तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की, म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे मला सोडायला
1: आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्हाला सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल आणि अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राममध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्समध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ते आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या, कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर, इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर.
2: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: लोणचे कोणत्या ब्रँडचे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मिलिंद जोशी यांनी स्वरबद्ध केलेली आणि संगीतबद्ध केलेली स्वरचित गीतरचना.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: मिलिंद जोशी यांनी स्वरबद्ध केलेली आणि संगीतबद्ध केलेली स्वरचित गीतरचना आपण ऐकत आहात.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

त्या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.

मिलिंद जोशी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि संगीतबद्ध केलेली स्वरचित गीतरचना आपण ऐकल्यात. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

जीना सिर्फ मेरे लिए या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनाडी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: अनाडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळच्या 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्त पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमा यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमाच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमा शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या

वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईन यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर बाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे.
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या

0: दहाव्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचा छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात राजा बढे यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान।
1: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
0: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी।
1: अधिक मेहनत बनवा अविस्मरणीय।
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी।

0: वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

तांबे यांची गीतरचना आपण ऐकली, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 10 वाजलेत. संत सांगती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आजचा विषय आहे संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग. निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं.

नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, संत सांगाती या कार्यक्रमात मी शिवलीला शिवपूजे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या लोकसाहित्याला वारकरी संप्रदायाने दिलेली संत साहित्य ही सर्वात मोठी देणगी आहे. हे संत साहित्य आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जणू वैभवशाली सुवर्णमयी कंठहारच. या कंठहारात अतिशय मूल्यवान हिरे शोभावेत, तसं संत साहित्यात अभंगवाणी शोभून दिसते. श्रोते हो, अभंग हा खास मराठी साहित्यातील प्राचीन असा काव्यप्रकार आहे. 12व्या शतकातील संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते 17व्या शतकातील संत निरोबा यांच्यापर्यंत संत परंपरेने निर्माण केलेलं संत साहित्य हे प्रामुख्याने अभंगाच्या स्वरूपातच प्रस्थापित आहे. श्रोते हो, अभंग, अभंग म्हणजे कधीही न भंग पावणारा. रूढार्थाने अभंगातील विचार हा भक्ती, श्रद्धा, भाव, समर्पण, कर्मसिद्धी अशा भावनांचं आणि कृतींचं वहन करणारा असतो. याबरोबरच अभंग हा एक छंद वृत्तप्रकारही मानला जातो.

श्रोते हो, इतिहासाचार्य राजवाडे यांनी अभंगाचे प्रतिष्ठा, उष्णिक, सुप्रतिष्ठा, बृहती आणि जगती असे प्रकार सांगितले आहेत. परंतु ढोबळमानाने श्रोते हो, अभंगाचे दोन प्रकार सर्वश्रुत आहेत. एक म्हणजे छोटा अभंग आणि दुसरा म्हणजे मोठा अभंग. मोठ्या अभंगात चरणाचे चार खंड पडतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळवलेले असते, तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो. जसं हा अभंग, सुंदरते ध्यान उभे विठेवरी. चला श्रोते हो, ऐकूयात हा सुंदरसा अभंग.

श्रोते हो, छोट्या किंवा लहान अभंगात प्रत्येकी 8 अक्षरांचे 2 चरणखंड असतात आणि शेवटी यमक जुळवलेले असते. अर्थात श्रोते हो, अक्षर संख्येचे बंधन नेहमीच आणि काटेकोरपणेच पाळले जाते असं नाही. उच्चारानुसार ही संख्या कमी जास्त असू शकते. लहान किंवा छोट्या अभंगाच्या प्रकारात वाणगी दाखल असाच एक अवीट सुरांचा अभंग श्रोते हो आता ऐकूयात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.

श्रोते हो, अभंग या काव्य प्रकाराला कुठलाही विषय निषिद्ध नाही. मार्मिक रूपात शब्द सौंदर्य अबाधित राखत प्रासादिकता आणि प्रासंगिकता अभंगातून प्रकट होत राहते. गेयता हे देखील अभंगाचं एक अनोखं वैशिष्ट्य सांगता येईल. या अभंगांमध्ये शेवटी रचनाकर्त्याची नाममुद्राही उमटलेली असते. श्रोते हो, संत साहित्यकारांनी अभंगात अध्यात्म, परमार्थ, प्रबोधन आणि निरलस भक्तिभाव असे विषय हाताळले. पुढे नामांकित कवी आणि पंतकवींनी देखील अभंग रचना रचण्यास सुरुवात केली. निरीक्षण शक्ती आणि तर्कशक्तीचा संयोगही अभंगातून दिसून येतो. समाज प्रबोधन सारखे अवघड कार्यही अभंगवाणीतून सहज सोपं होऊन जातं. भक्तीवरील, परमार्थ चिंतनावरील सखोल अभ्यास अभंगातून पहावयास मिळतो. सहज उमगणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे दृष्टांतही अभंगातून प्रवाहित होताना दिसून येतात. श्रोते हो, अभंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे अभंग हे आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वापरलं जाणारं काव्यछंद प्रकार आहे. म्हणूनच अभंगात आध्यात्मिक स्वरूपासोबत भक्ती, श्रद्धा आणि परमार्थिक जीवनाच्या उच्चतम नैतिक मूल्यांचा उहापोह केलेला दिसून येतो. श्रोते हो, विठ्ठल भक्तीचा महिमा प्रामुख्याने अभंगासारख्या काव्य प्रकारातून इतक्या सकलपणे मांडला गेला आहे की अभंग म्हणलं की स्वाभाविकरित्या विठू माऊलीचं रूप मनात तरळू लागतं. अभंगामधील भक्तिभावना अशी विठूशी एकरूप होऊन गेलेली असते. अभंगवाणी आणि विठू माऊलीचं हे अद्वैत रूप आपल्या लोकसाहित्य संस्कृतीचा मौलिक आणि समृद्ध ठेवाच बनला आहे. श्रोते हो, संतांची अभंगवाणी समस्त महाराष्ट्रातील जनमानसामध्ये तेवलेला तो दैदीप्यमान दिवा आहे, ज्याच्या प्रकाशात प्रत्येक माणसाचं आध्यात्मिक आणि परमार्थिक जीवन उजळून निघतं. या अभंगरूपी दिव्याची ताकद श्रुतीहो प्रचंड आहे. कर्म आणि कर्तृत्व, प्रपंच आणि परमार्थ, ज्ञान आणि श्रद्धा, भक्ती आणि भावना या जीवनाच्या अनेकविध वैशिष्ट्यांना परिपूर्णता देण्याचं काम हा अभंगरूपी दिवा करीत असतो. यासोबतच सांसारिक कर्तव्याची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याचं बळही अभंगवाणी पुरवत असते. श्रोते हो, अभंग रचने

शब्द सौंदर्याची कळा मनाला अतिशय लुभावणारी आहे. साध्या सरळ आणि सोप्या बोली भाषेतील शब्दांची किमया अभंगातून सर्वस्वी दैवी प्रतिभेचाच आभास निर्माण करतात. यातील रूपक विस्मयकारी, अलंकार मनोहारी, तर दृष्टांत विवेकाला जागी करणारी असतात. म्हणूनच की काय, खेडं असो की शहर, अगदी सर्वदूर अशी ही अभंगवाणी जनमानसात लोकप्रिय ठरली. अगदी आजही आपल्या प्रांजळ भावाविष्काराने अभंगवाणी मनामनांचा ओढा अध्यात्माकडे वळवण्यास तितकीच समर्थ आहे जितकी ती काल होती. या काव्यछंद प्रकाराचा मोह आधुनिक साहित्यकारांनाही आवरला नाही. अगदी केशवसुतांपासून मर्ढेकर, करंदीकर, अगदी त्याही पुढील पिढीतील दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकरांपर्यंत अशा अनेक कवींनी हा काव्य प्रकार हाताळला आहे. श्रोतेहो, अभंगासारखं हे मौलिक आणि देखणं अक्षरधन आपल्या महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीचं आणि साहित्य संपदेचं रूपडं अधिकच सुस्वरूप, सुंदर आणि सर्वव्यापी बनवणारं असंच आहे.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी शिवलीला आता कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत संत सांगातीच्या पुढील भागात. तोपर्यंत श्रोते हो, तुम्ही सर्वजण स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि सोबतच ऐकत रहा आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक लग्न सराईनिमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी.

0: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
1: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
0: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
1: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
0: फिजिक्स वाला क्लास ची प्रमुख वैशिष्ट्ये नीट, IIT, JEE व स्टेट बोर्ड ची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टीपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
1: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
0: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज धाराशिव, संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. चित्रपट होता लक्ष्मी. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे फुकट चंबो बाबूराव या चित्रपटातील. श्रीकांत नरोळे यांची गीतरचना, स्वर अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, आणि संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

श्रीकांत नरोळे यांची गीतरचना आपण ऐकली, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. चित्रपट होता फुकट चंबू गवाळे. श्रोते हो, यानंतरचा गीत आहे गुलछडी या चित्रपटातील.

जगदीश खेबुडकरांची गीतरचना पण ऐकली ते गुलछडी या चित्रपटासाठी. आशा भोसले यांच्या स्वरातील या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.

मधुसूदन यांची गीतरचना आपण ऐकली तर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि चित्रपट होता गुपचूप गुपचूप. श्रोते हो, याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रुतीओमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये उडीद या पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. सोबतच आरोग्य बळीराजा या सदरात किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हेमंत देशपांडे. आणि उद्या धाराशिव जिल्ह्यासाठीचा हवामान अंदाज. तेव्हा ऐकायला विसरू नकात घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी ठीक 7:30 वाजता.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरातील गीतरचना ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान।
1: प्रियदर्शनी मध्ये एलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
0: आणि श्रीव सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी,
1: अधिक महिना बनवा अविस्मरणीय।
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी।

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: सुरेश भट यांची गीतरचना श्रुती हो आपण ऐकली, तरुण दाते यांच्या स्वरात, संगीत होतं यशवंत देव यांचं। कार्यक्रमात यानंतर

अरुण दाते यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेलं, रमेश अणावकर यांचं, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं।

शरदचंद्र मुक्तिबोध यांची गीतरचना आपण ऐकलीत अरुण दाते यांच्या स्वरात, संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचा आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:30 झाली आहे. आता वेळ झाली आहे गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवात करत आहोत साथी या चित्रपटातील गीताने. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत नौशाद यांचं आणि स्वर मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांचा.

हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आस्वरात. संगीत होतं शंकर जय किशन यांचं आणि चित्रपट होता ब्रह्मचारी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर दिल एक मंदिर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत ऐकूयात. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि गीतकार आहेत शैलेंद्र.

मजरूह सुलतानपूर यांची गीतरचना आपण ऐकलीत. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता बात एक रात की. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर नसीब या चित्रपटातील गीत ऐकूयात.

सुमन कल्याणपूर डॉक्टर कमलेश अवस्थी आणि अनवर यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता नसीब. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात ममता या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीत आहे रोशन यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकल्या श्रोते हो. याबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली

0: ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली.

0: 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
1: छान.
0: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केले.
1: वा.
0: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
1: मैत्रीण झाली. आता तुमची
0: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
1: वा छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
2: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
1: बरोबर.
2: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
2: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
0: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बने, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतंय ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती. आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी केली?
2: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बसमधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोदपासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
2: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
2: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्याप्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा. किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
0: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
1: अच्छा.
0: तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.

0: अच्छा
1: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण कितीही चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते, ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
0: अच्छा, पण मग अशा रस्त्यानी जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
1: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4थ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो, गेलो मस्तपैकी सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचं पुढचं टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढं जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
0: पण म्हणजे तुम्ही तयारी निशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते. तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता हे मला. तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
0: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
0: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
0: छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझ 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
0: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
0: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
0: सुरू करायची. सुरुवात
2: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
0: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला

0: आहे पण करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिॲक्शन असायची?
2: त्यांची रिॲक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाई झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावरच चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात त्यांनी सांगितलं की इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर
0: माझं जास्त प्रेम.
2: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई त्यांची मुलं सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूपच,
2: आणि म्हणूनच हा जो भाव आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचं की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया,
1: विश्वास मैयावरचा होता. तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
0: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं, कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही, कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत, पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळं 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल, तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथं जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची,
1: बरोबर,
0: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळं सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक त्याचे गिअर, मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार.

0: जाणार आहात का?
1: त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला. चार पाच मुलं होते एकदम तरुण. त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे, सायकल चालवताय, तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. फोर व्हीलर होती. हो चालेल म्हणले. तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागं
0: मदत केली.
1: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले, कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कंप्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
0: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा, सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणीनं स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखरं सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. असून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचं आहे. हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली?

0: घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
1: माझ्या घरच्यांचा माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी जी माझी महत्वाची सपोर्टर आहे आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करल त्याला सपोर्ट करते मला सायकलिंग.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, त्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
2: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
2: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
2: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं, कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
2: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते, की आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते, तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
0: अरे,
2: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
0: केवढा अभिमान वाटला असेल.
2: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि

0: लावायचं.
1: मग यावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती, पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतेय. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे, आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
2: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
1: ती पूर्ण केली,
2: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
1: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं, तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
2: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत, त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी, तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती, तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजन

0: सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल, म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा, त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही, जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम, असं अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे, आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले, आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम, आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो. आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला, तर आधी असं वाटलं की मासे असतील, पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत, पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे, की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पॅम्पलेट दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो, की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच, की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत, आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे, आनंद, आरोग्य आणि अध्यात्म.
2: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
1: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग,

0: एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
1: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
0: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा, 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
1: वा, तुम्ही काय सांगाल हे म्हणत?
2: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं, त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
0: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
1: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे, किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
2: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
1: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले यांचं भाषण.
1: June 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची

चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता. ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख

0: अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुप, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल

थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर

हिंदुत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या

सोमवार से शनिवार दिन में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर सदा बहार न

0: महिलाओं की कमजोरी होती है ना।
1: तो आज जो साड़ी है वो है घर चोला साड़ी, जिसके बारे में बात होगी, और शब्द आपका, शब्द हमारा, विचार आपके। तो हमारे सुनने वालों को जिस शब्द के बारे में अपने विचार भेजने हैं वो शब्द है नियोजन।
0: अरे वाह, बहुत सुंदर शब्द है ये नियोजन। जी, तो इस पर हमारे श्रोता जो हैं अपने विचार लिखें कि नियोजन का अर्थ क्या है और आपने इसको किस तरह से, किस अर्थ में अपने जीवन में उतारा है।
1: और 3 जून का दिन होता है विश्व साइकिल दिवस, तो साइकिल से जुड़ी हुई अपनी यादें भी आप साझा कर सकते हैं।
0: हाँ, ये बता सकते हैं कि जब आपको पहली साइकिल मिली आपकी जिंदगी में, जो पहली साइकिल थी, चाहे वो छोटी सी थी, चाहे वो बड़ी थी या वो उससे बड़ी थी, तो आप उसका जिक्र कर सकते हैं कि वो साइकिल हमारे लिए कितना मायना रखती थी उस जमाने में, है ना।
1: और आज कई घरों में हमने देखा है कि चाहे दोपहिया वाहन है या चौपहिया वाहन है, उनके घर में बड़े बड़े वाहन खड़े हैं, लेकिन एक साइकिल जरूर रखते हैं, क्योंकि लोग अपने स्वास्थ्य को लेते हुए बहुत जागरूक हो रहे हैं। तो सुबह सुबह मॉर्निंग
2: सोबत म्यानमारचे शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते। मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील। शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। ते आज नागपूर इथं बोलत होते। सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला। 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे। महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला। आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला। अपघाताचा अधिक तपास सुरू आहे। बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत। यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे। पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते। जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते। वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते। त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता। या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला।

कहा है प्यार का फसाना बना ले।

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या सांजकालीन प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेला सुरुवात करूया.

गीतगुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. कार्यक्रमात प्रथम ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं क्रिश या चित्रपटातील गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

आपण ऐकलत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात. चित्रपट होता राज. श्रोते हो, आपण ऐकताय गीत गुंजन, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया समीर यांची गीतरचना साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट हम है राही प्यार के.

श्रोतेहो आपण ऐकलात जीत या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. आपण ऐकतंय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. गीतगुंजन या कार्यक्रमात शेवटी ऐकूया ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं रंगीला या चित्रपटातील महबूब यांचं गीत. गात आहेत आशा भोसले आणि आदित्य नारायण.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत रंगीला या चित्रपटातील आशा भोसले आणि आदित्य नारायण यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक

0: यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
1: धन्यवाद आरती.
0: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही, मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत, आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात, आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी, कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीयेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
0: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
1: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय, जो मूळ थॉट येतोय, त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय, त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असा काही एक्सपिरियन्स सांगाल का?
1: सो मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे. शक्य तुम्ही ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
0: अच्छा.

0: ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते, कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा पर्स्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा पर्स्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
1: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात, आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचताय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला, आणि हे महत्वाचं आहे.
0: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
1: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भलेही मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
0: बरोबर
1: आहे. पर्स्पेक्टिव्ह
0: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते, आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना ह्यावर मी ट्रोलिंग याचच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाज विघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत, म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय, खूप चांगलं.

0: पॅरामीटर आहे ते.
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळालाय. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
0: जसं ट्रोलरचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल, वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
0: हे खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं, मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्या मागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी 1-2 नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे, त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपट पडांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत 2 कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात 2 कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते एक तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रेट केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं तसंच मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून.

0: सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करतो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींचं ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होती होती आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवेन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच, विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाहीये, तिथे वाव नाहीये सोशल मीडियावर. तुम्ही खूप सात आठ पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ दोन ओळ तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरी यायचं, डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण, कलेत म्हण, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकेत जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिले की AI केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि AI वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहे, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली, ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी पाच सहा पुस्तकांची लिस्ट. हा, याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचे नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे दोन तीन लेखक, हे कनेक्ट करण्याचं काम तेवढं व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिल्कुल.
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं अशा प्रकारची पुस्तकं शोधते, पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे पुस्तकं शोधण्यासाठी, खूप चांगला वापर.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा, म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःच कल्पना विश्व असतं आणि त्याने त्यानं जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे, त्याबद्दल काय सांगताल?

0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं, की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा, हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात, तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय.
1: बर
0: कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय. मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जातंय आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा, ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दीवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिलकुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी, माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या बात आहे, मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे हे विषय लिहायला आवडतील, या या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटीत छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं.

0: तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात. तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं उगवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो,
1: बिल्कुल,
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिल्कुल,
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे 1-2 सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवेल असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढं आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुमचेही खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युवावाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

या पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणेकर यांचं आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रात किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर हेमंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा प्रसारित करू आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे पल्लवी निपाणेकर यांचा, सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग आपण ऐकाल. यामध्ये त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित करू. 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकाल आणि 11:10 सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50.

मंगलप्रभात हा अगदी त्यांचा कार्यक्रम 6:05. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. कृषवाणी 6:40. यामध्ये जनावरावर आळ्या झालेल्या जखमेची घ्यावयाची काळजी याविषयी माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45. आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40 आपण ऐकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. मिश्र संगीत 10:00 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 10:30. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बेगम अख्तर यांनी गायलेला दादरा आणि त्यानंतर त्यांनी गायलेली ठुमरी प्रसारित करू. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 11:30. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 2:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. गीतगुंजन 5:00 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. 6:10 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. मिश्र संगीत 6:20 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाशी मैत्री जीवनात समृद्धी या कार्यक्रमात पर्यावरणपूरक उपक्रमाची आवड जपणाऱ्या रुपाली कुडवेची या सखीसोबत वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित करू 6:30. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये बीज प्रक्रिया याविषयी संवादिका आपण ऐकाल. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर हेमंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे अश्विनी पाटेकर यांचा, सादरकर्ते किशोर पवार. रात्री 8:15 लोकरंग या कार्यक्रमात केरप्पा बळीराम काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी वोव्या प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. आणि 10:00 हिंदी पत्रगीत आपण ऐकाल. 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू. आपण ऐकता आकाशवाणी.

धाराशिव केंद्राचं प्रसारण सायंकाळचे 6:11 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं मोहन वीणा वादन ऐकलत, राग जय जयवंती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 होत आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत घे भरारी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.

0: 10 लाखांची लॉटरी मला.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
5: श्रोते हो, ऐकूया घे भरारी या कार्यक्रमात ज्युडो खेळाडू अथर्व बापू खंडागडे याच्याशी रागिणी पाटील यांनी साधलेला संवाद. सादर करते किशोर पवार.

नमस्कार, मधुर स्वरांनी झुळझुळणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते.

0: दोस्तों हो गिबरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो. कधी चंदेरे दुनियेतील कलाकारांविषयी जाणतो तर कधी जादूमय अशा संगीतकार गीतकार यांच्याविषयी जाणतो. तर दोस्तांनो कधी थेट आपण कॉलेजच्या कट्ट्यावरील गप्पा ऐकतो तर कधी आपल्या युवा दोस्तांशी गप्पा मारतो. दोस्तों हो आजही अशाच गप्पा मारण्यासाठी आपला एक युवा मित्र आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आहे. त्याची ओळख आपण त्याच्याकडूनच करून घेऊया. तुझी ओळख आपल्या युवा मित्रांना करून देशील.
1: नमस्कार, माझं नाव अथरोबा पुखंडागे. मी राष्ट्रीय खेळाडू आहे व जुडो हा खेळातून मी नॅशनलला ब्रॉन्झ मेडल म्हणजे तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.
0: अथर्व, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: माझ्या घरामध्ये आई, वडील, बहीण आणि आजी.
0: अच्छा, वडील काय करतात तुझे?
1: वडील शिक्षक आहेत.
0: आणि आई काय करते?
1: आई पण शिक्षक आहे.
0: म्हणजे घरामध्ये दोन शिक्षक आहेत, म्हणजे वातावरण शैक्षणिक असेल.
1: हो हो.
0: आणि सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे?
1: सध्या माझी 12वी झाली.
0: मग आता 12वी नंतर तू काय करणार आहे?
1: 12वी नंतर आता खेळाकडेच लक्ष आहे. 12वी नंतर आता स्पर्धा परीक्षा लक्ष देणार आहे.
0: बरं, तू आता सांगितलंस की तू आता 12वी उत्तीर्ण झालास, तर 12वीला तुला किती मार्क्स मिळाले?
1: 12वीला मला 82.17% मिळालेले.
0: अच्छा, कोणत्या शाखेतून 12वी केलंस?
1: विज्ञान शाखेतून.
0: विज्ञान शाखेतून तू 12वी मध्ये खूप छान गुण घेतलास. मग तुला विज्ञान शाखेतील कोणता विषय सर्वाधिक आवडायचा?
1: मला बायोलॉजी हा विषय सर्वात जास्त आवडतो.
0: का बरं आवडतो बायोलॉजी?
1: कारण बायोलॉजी हा विषय लक्षात राहण्यासाठी सोपा व त्यामध्ये माणसाच्या अवयव व वनस्पतीचे माहिती असते.
0: अच्छा, म्हणजे सभोवतालचा परिसर आणि आपलं शारीरिक आरोग्य याची भरपूर माहिती आपल्याला तिथे मिळते, म्हणून बायोलॉजी आवडतो. बरं, या शिक्षणासोबतच तू सांगितलंस की जुडोचा प्लेअर आहे.
1: हो.
0: मग तू जुडो हा गेम कधीपासून खेळतोस?
1: मी 8वीपासून हा जुडो हा खेळ खेळतो.
0: या खेळाकडे तू कसं काय वळाला?
1: म्हणजे मला पहिल्यापासूनच खेळायची आवड आहे आणि आमच्या घरी म्हणजे पूर्ण म्हणजे असं खेळाडूच वातावरण, म्हणजे खेळाडू त्यांच्या इच्छा या दोघांपासून वडिलांची आईची की एक खेळाडू म्हणून निर्माण करायचा, म्हणून मला ह्या खेळाकडे.
0: बरं, तुला या खेळासाठी प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: माझ्या वडिलांकडून.
0: वडिलांकडून प्रेरणा मिळाली. बर, मग या खेळाचा जो सराव असतो तो कसा करतो? दैनंदिन सराव काय असतो तुझ्या शेड्यूल?
1: दोन टाइम असतं, सकाळी 5 वाजता रनिंग वर्कआउट हे असतं, नंतर 8-8:30 कॉलेज आणि नंतर 4 वाजता प्रॅक्टिस जुडोची डबल आणि तवा बाऊट कुस्ती असं असतं.
0: बरं, तू आता सांगितलंस की तू प्रॅक्टिस करतोस दोन टाइम, मग हा बाउट आता सांगितलंस की तू त्याच्यामध्ये बाउट असतो, मग बाउट म्हणजे काय?
1: बाउट म्हणजे कुस्ती, म्हणजे आमचं जे हॉल आहे स्टेडियमला जुडोच जे हॉल आहे त्या हॉलवर आमची प्रॅक्टिस घेतली जाते. आमचे जे गुरुवर जे आहेत कैलास लांडगे सर, त्याने म्हणजे आपल्या समोर विरोधक असतो, म्हणजे जे टुर्नामेंट साठी जी प्रॅक्टिस आहे तीही तर आमच्याकडून करून घेतात, त्याला बाउट म्हणतात. बाउट.
0: बरं, जुडोची जी थ्रो पद्धती असते ती तू कोणती पद्धती वापरतो?
1: मी बॅक थ्रो जास्त वापरतो.
0: आणि तुझी आवडती पण तीच आहे?
1: हा, बॅक थ्रो.
0: अच्छा, मग बॅक थ्रो म्हणजे नेमकं काय?
1: बॅक थ्रो म्हणजे समोरचा जो आपला विरोधक आहे त्या विरोधाच्या पाठीमागे जाऊन त्याला उचलून म्हणजे फेकणे.
0: अच्छा.
1: आणि तो फेकला की आपल्याला पॉइंट मिळतात. पॉइंट म्हणजे 4 जर पॉइंट मिळाले आपल्याला तर 4 पॉइंट म्हणजे इपॉन असतो. इपॉन म्हणजे चित, म्हणजे आपण जिंकलो आणि समोरचा हारला.
0: अच्छा, हा जुडो गेम बद्दल तू आपल्या युवा मित्रांना काय सांगशील?
1: जुडो गेम बद्दल, जुडो हा खेळ शरीरासाठी आपला चांगला आहे आणि जुडो हा खेळ आरोग्यासाठी पण चांगला आहे, कारण त्यात कष्ट आणि व्यायाम रनिंग आणि आपलं शरीर पण तंदुरुस्त राहतं व स्वस्त आणि ऊर्जा मिळते.
0: हा जुडो जो गेम आहे हा शारीरिक गेम आहे.
1: हो.
0: हा शारीरिक गेम खेळत असताना तुम्हाला मानसिक संतुलन सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग याची प्रॅक्टिस तुम्ही रोज करता? मग या प्रॅक्टिसचा वेळ प्लस कॉलेजचा अभ्यास दोन्ही वेळ मॅनेज होतो का?
1: हो, होतो ना. सकाळी सकाळीची प्रॅक्टिस.

0: नंतर कॉलेज, नंतर दुपारी जे वेळ मिळतं त्या वेळेमध्ये अभ्यास करणे आणि संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस 4 वाजता, 4 ते 6, आणि 6 नंतर जे वेळ मिळतो त्या वेळेमध्ये अभ्यास करणे.
1: तुला 12वीचा अभ्यास करताना, ह्याची प्रॅक्टिस करताना कसरतच झाली
0: हो
1: असेल,
0: हो
1: आणि या खेळासाठी तुला प्रोत्साहन कोणाकोणाकडून मिळतं?
0: प्रोत्साहन संपूर्ण घराकडनंच आहे, कारण घरातल्यांना सांगायला वाटतं की एक आपल्या घरातून एक कोणीतरी नाव मोठं करावं, आणि महाराष्ट्राचं आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव मोठं करावं म्हणून त्यांचं स्वप्न होतं की नॅशनलला मेडल मिळवावं मला, आणि मी ते स्वप्न पूर्ण केलं.
1: तू आता सांगितलंस की तुझी 12वी झाली, बरोबर आहे?
0: हो
1: त्यानंतर तू स्पर्धा परीक्षेचा क्लास सुद्धा करतोय असं
0: हा,
1: सांगितलंस, मग तुला कोणत्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या?
0: मला MPSC द्यायची आहे.
1: MPSC ची
0: हो
1: तयारी करतोय. मग MPSC ची तयारी करत असताना अभ्यासाला 8-8 10-10 तास प्लस खेळाचं वेळ सगळं मॅनेज होतं का?
0: आता सध्याला म्हणजे एक जास्त लक्ष नाही अभ्यासाकडे, थोडं आता फक्त बेसिक्स करायलो, कारण अजून मला ज्युनियर सिनियर कॅडेट हे स्पर्धा खेळायचे आहेत. ह्याच्यातून मला ओरे इंटरनॅशनल साठी खेळायचं आहे, खेलो इंडियासाठी मला खेळायचं आहे. फक्त पुढचे बेसिक आतापासून करण्यासाठी ही मी हे क्लासेस ती लावले
1: तयारी
0: आहेत.
1: चालू केलीस? अरे वा, बरं. तू आता सांगितलंस की स्पर्धेसाठी तयारी करतोय,
0: हो
1: मग याआधी तू कुठल्या स्पर्धा वगैरे दिलेल्या आहेस का?
0: हो मी U17 ला आणि U19 ला 3 गोल्ड आहेत राज्याला, स्टेटला 5 ब्राउन्ज आहेत, आणि नॅशनलला 1 ब्राउन्ज आहे.
1: अरे वा, म्हणजे तू स्टेट लेवलला पण खेळास आणि नॅशनलला
0: नॅशनल
1: सुद्धा
0: ला पण
1: खेळास,
0: खेळलो.
1: आणि हा खेळ ऑलिम्पिक मध्ये आहे का?
0: हो ऑलिम्पिक मध्ये आहे, खेलो इंडिया मध्ये आहे.
1: अरे वा, आणि तू सांगितलंस की तू आता नॅशनलला सुद्धा गेलास, बरोबर आहे?
0: हो
1: मग नॅशनलचा एक प्लेअर म्हणून खेळत असताना काय होते तुझ्या मनामध्ये, कसं होतं, त्याचा सामना कसा केलास तू?
0: म्हणजे मला अभिमानच होता की महाराष्ट्राकडून मी खेळतोय, आपल्या महाराष्ट्रासाठी खेळतोय, आणि हे करण्यासाठी खूप कष्ट करावे लागते. जिल्हा विभाग राज्य नंतर नॅशनल असतं, एवढे टप्पे पूर्ण करत नॅशनल पर्यंत जावं लागतं, आणि तिथं जाऊन आपली बाउट दुसऱ्या राज्यासोबत म्हणजे गुजरात आपलं हे पंजाब हे बाकींच्या सोबत आपल्या तिथं बाउट लागत असतात, मग तिथं खेळायला गेल्यावर मला अभिमानच वाटला, आणि जिद्द होती की आपल्याला काहीतरी करायचं आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं घरच्यांचं नाव मोठं करायचं. कारण माझ्या वडिलांचं 1 वर्ष झालं किडनी ट्रान्सप्लांट झालं, मग किडनी ट्रान्सप्लांटच्या वेळेस माझं हे नॅशनलची म्हणजे ही आलती तारीख आलती की नॅशनलला जायचं होतं,
1: अच्छा,
0: आणि नॅशनल जायचं आणि तेव्हाच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं.
1: बापरे, मग तर काही कसरतच असेल.
0: हो म्हणजे ते पण ऍडजस्ट केले, हे पण ऍडजस्ट केले, पण वडिलांनी मला सांगितलं होतं की तू आमच्या माझ्याकडे जास्त लक्ष देऊ, तुझ्या तुझ्या देहाकडे लक्ष दे, कारण तुला ती स्वप्न पूर्ण करायची, ती स्वप्न पूर्ण झाली की मी आपोआप नीट होईल, त्याचं तू टेन्शन घेऊ.
1: अरे वा, म्हणजे वडील इतके आजारी असताना सुद्धा तुला पॉझिटिव्हली सपोर्ट करत होते, खूप छान गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला होतं की 10वी 12वीचं वर्ष असेल किंवा अशा अडचणीच्या वेळेला या गोष्टींना महत्व दुय्यम दिलं जातं, जे समोर आहे त्याला आधी प्राधान्य दिलं जातं. तरी पण वडिलांनी खूप चांगलं केलं. सोबतच तुझं या क्षेत्रातलं आयडियल कोण आहे?
0: आयडियल माझं अवतार सिंह म्हणून आहेत, त्यांना इंटरनॅशनलला गोल्ड आहे आणि खेलो इंडियाला पण गोल्ड आहे 2016 आणि 2018 मध्ये.
1: अरे वा, ते तुझे आयडियल आहे,
0: हो आयडियल
1: तुला त्यांच्यासारखं बनायचं आहे,
0: हो
1: बरोबर आहे. मग तुझं इन फ्युचर करिअर तुला खेळातूनच करायचं आहे की MPSC तू सांगतोयस MPSC तून MPSC करायचे, तर काय करणार नेमकं, खेळातून करिअर करणार का?
0: सध्या तर मी म्हणजे खेळातच करिअर करणार, जेवढं आपल्या महाराष्ट्रासाठी करता येईल मला तेवढं करणार, कारण पहिल्यापासून मला आवड खेळायची आहे. नंतर नोकरीसाठी MPSC ती करणार, कारण खेळाडू कोट्यातून नंतर MPSC
1: जागा असतात.
0: हो हो
1: बरं, तू याच्या मॅचेस खेळास, मग याच्या मॅचेसची निवड कशी होती, एज ग्रुपवर होती की वजन गटातून होते?
0: एज ग्रुप पण होती ना वजन गटातून पण होती, म्हणजे एज ग्रुप U17 ला जर असलो आपण तर U17 मधून खेळायचं असलं तर आपल्याला U17 मधून फॉर्म भरायचा आणि वजन गटातून खेळायचं, म्हणजे वजन गट म्हणजे 10-10 किलोचे वजन गट असतात, 1 40 झाले की 50 पुन्हा 60 70.
1: U17 मधून खेळायचं असेल तर तुम्हाला वजन ठरवून दिले,
0: हो हो हो,
1: त्यापेक्षा वजन जास्त किंवा कमी असेल तर तुम्हाला खेळता
0: येत नाही.
1: अच्छा,
0: ओव्हरवेट चालत नाही.
1: ओव्हरवेट पण चालत नाही आणि लॉस वेट पण
0: चालत नाही.
1: अरे बा, मग वेट मेंटेन करणं खूप महत्वाचं.
0: हो हो वेट मेंटेन.
1: तू कसं करतो हे
0: वेट मेंटेन? म्हणजे आपलं दैनिक आहार जे आहे ते माझं जे आहे तेच असतं, सकाळचं जेवण हे ते नियंत्रित, आणि व्यायाम एवढा असतो की ते कव्हर होतं, रिकव्हर होतं सगळं, आणि आपलं वेट तेवढंच राहतं.

0: एक खेळाडू म्हणून तू मैदानाचं काय महत्व सांगशील युवक मित्रांना? कारण आजची जी युवा पिढी आहे ती मोबाईल किंवा बैठे कामामध्ये जास्त आहे, तर त्यांना तू ग्राउंडचं महत्व काय सांगशील?
1: स्क्रीन टाइम कमीच यूज केला तर चांगला आहे, कारण मैदानी खेळ केलात तर आपलं शरीर चांगलं राहतं, तंदुरुस्त राहतं व आपल्या शरीराला एक शिस्त लागते की व्यायाम करायचं, सकाळी उठायचं, व्यायाम करायचं आणि ऊर्जा मिळते आपल्या शरीराला. त्यामुळे घरी घरचे घरी जे बसून आपण खेळ खेळतो ते खेळण्यापेक्षा आउटडोर जे आहे ते खेळ ते खेळावं. म्हणजे जुडो हा जुडोच नाही खेळला तरी चालेल, कबड्डी, बाकीचे इतर खेळ खूप आहेत ते खेळले तरी चालतात.
0: अरे वा, म्हणजे खेळ खेळले पाहिजेत मुलांनी, त्यांना शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहणार आहे, आपण संतुलित राहणार आहोत, बरोबर आहे? सोबतच आपलं शरीर ही एक संपत्ती आहे आणि ही संपत्ती जपण्यासाठी आहार खूप महत्वाचा असतो, पण सध्या सर्वजण जंक फूडच्या मागे धावत आहेत, बरोबर आहे? इन्स्टंट इटिंग त्यांना खूप आवडतं, मग त्यांना तू काय सांगशील हेल्दी आहार कसा घ्यावा किंवा का घ्यावा?
1: आजकालची मुलं जंक फूड जास्त खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी ताजे फळं, पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स वरती जास्त लक्ष द्यावे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, कारण बाहेरच्या पदार्थात म्हणजे आपलं घरचं जे पदार्थ आहेत तेच खावे.
0: एक खेळाडू म्हणून तू आहारात कशा कशाचा समावेश करतो?
1: मी सकाळी दूध, काजू, बदाम, पुन्हा कडधान्य, अंडे, सकाळी अंडे, संध्याकाळी अंडे, असं
0: हा हेल्दी आहार,
1: ह्या रुटीन असतो मग.
0: अच्छा रुटीन ठरलेला आहे
1: हो हो
0: आहारामध्ये. आणि जर तुला कधी जंक फूड खावं वगैरे वाटलं तर?
1: नाही नाही ते आमचे कोच आहेत, ते कोचने जे आहार दिलेला असतो आम्हाला, मंथली जे आहार असतो तेच आहार आम्हाला घ्यावा
0: म्हणजे
1: लागतो,
0: मंथली टाइम टेबल ठरलेला आहे,
1: टाइम
0: कोणत्या
1: टेबल.
0: दिवशी काय खायचं, कसं
1: हो हो
0: खायचं,
1: हो
0: किती प्रमाणात खायचं हे सुद्धा
1: सगळं
0: ठरलेलं.
1: सगळं
0: अरे
1: ठरलेलं.
0: वा, बरं. तू आतापर्यंत नॅशनल पर्यंत खेळलेला आहेस आणि
1: हाँ
0: तू सांगितलंस की हा गेम खेलो इंडिया आणि ऑलिम्पिक मध्ये सुद्धा
1: हो
0: आहे,
1: हो
0: तर तू याच्यासाठी काही प्रयत्न करतोयस का?
1: हो आता दिवाळीनंतर खेलो इंडियाचे ट्रायल्स आहेत, त्या
0: अच्छा,
1: ट्रायलसाठी फॉर्म भरणार आहे, तिथं देणार आहे. पुन्हा हे ज्युनियरची स्पर्धा असते, हे सगळ्याकडे आता फॉर्म भरून तिथं लक्ष देऊन अजून सातत्याने कष्ट करून अजून आता ब्रॉन्झ मिळालं पुढच्या वेळेस गोल्ड कडे लक्ष देणार.
0: अरे वा, म्हणजे तुझी तयारी खूप जोरात चालू
1: हो हो
0: दिसते. मग हे तयारी करत असताना कधी कंटाळा वगैरे येतो का?
1: कंटाळा म्हणजे कंटाळा येतच नाही, कारण आमचं ध्येय ठरलेलं आहे एकच की मेडल घ्यायचंय आपल्याला गोल्ड, म्हणून आम्हाला फक्त एक संडेला सुट्टी असती
0: अच्छा.
1: आणि आमचं रुटीन ठरलेलं आहे एक आठवड्याचा पूर्ण. मग ते आमचे कोच जे आहेत ते आम्हाला आम्हाला वाटलं जरी नाही वाटलं तरी ते करूनच घेतात,
0: म्हणजे कंटाळ्याचा काही विषयच
1: कंटाळ्याचा
0: नाही.
1: काही विषय नाही.
0: आणि तुला करिअरचं तू सांगितलंस की खेळातूनच करायचं आहे,
1: हो
0: शिवाय तुला ऑलिम्पिक आणि खेलो इंडिया
1: खेलो
0: मध्ये सुद्धा
1: इंडिया.
0: खेळायचं, त्यासाठी सुद्धा तयारी करतो आहेस, तर तू निश्चितच याच्यामध्ये सुद्धा यश मिळवशील. बरं अथर्व, शेवटी जाताना मी तुला असा प्रश्न विचारते, तुला आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला माझ्या वडिलांसाठी पापा कहते हे बडा नाम करेगा.
0: अरे वा, तर युवा मित्रांनो ऐकूयात अथर्वच्या आवडीचं पापा केते हे बडा नाम करेगा हे गीत.

0: गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. अथर्व, तुझा अभ्यास प्लस तुला खेळाची आवड सुद्धा आहे,
1: हो
0: दोन्ही गोष्टींची तू सांगड घालत नॅशनल पर्यंत यशाला गवसणी घातली. बरोबर आहे, म्हणजे देशपातळीवर आपल्या धाराशिवचं नाव नेलेलं आहे
1: हो
0: आणि तू अजून प्रयत्नशील आहेस की तुला गोल्ड मेडल हवंय.
1: हो
0: सोबत तुला खेलो इंडिया ऑलिम्पिक मध्ये सुद्धा खेळायचंय, आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून सुद्धा खेळायचं असेल, तर हे खेळण्यासाठी तू लवकरात लवकर तयार हो इथं.

0: पर्यंत जा आणि तुझं यश संपादन कर, यासाठी तुला सदिच्छा देते आणि ही मुलाखत इथे संपली असं सांगते. अथर्व, तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि आपल्या युवा दोस्तांना जुडो या खेळाबद्दलची माहिती दिलास. सोबत तुझं जे काही खेळाविषयीची आवड आहे याबद्दल सुद्धा तू युवकांना सांगितलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने तुझे आभार व्यक्त करते.
1: धन्यवाद.
0: युवा दोस्तांनो, आताचा पण घेभरारी कार्यक्रमात ऐकलात जुडो खेळाडू अथर्व बापू खंडागळे याची रागिणी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. दोस्त हो, यासह आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण जुडो खेळाडू अथर्व बापू खंडागळे याच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. आणि याबरोबरच घे भरारी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

0: श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अर्थ बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे

0: यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं, तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव

0: सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मणियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 44,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 हून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण

0: महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होते आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे रोडवे हायवे जे आहे त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते, रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मेट्रो पाणी सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे, पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचा आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहेत. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5% तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं आता 140 GW वर आहे, म्हणजे 70% वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटर वर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4% त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3% वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते आता ते 100% जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे, पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 मध्ये स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे PMO कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट्स एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. YSEB हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 साली नंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI चा जो मूव्ह

आला 2014 नंतर, त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 साली झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80 ते 85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्ट साठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20

0: इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स एक्सपिराइड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20-30 ते 35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स हायवेजमध्ये ते सगळे खूप एक्सपिराइड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 साली त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 मध्ये त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिराइड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे जो की पायाभूत विकास जो आहे तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात म्हणजे ते 10-30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की ह्याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो म्हणजे साधारणतः त्याला 30-100 वर्षाची लाईफ असते. तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते आणि पर्यावरणच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात ते साधारण 13-14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8-9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय. आपण जवळजवळ 1.5-2 पट किमती आहेत आणि 60-65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे

0: पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. त्यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे? पहिली गोष्ट, वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत, जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल, रस्त्यांवरून पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचा आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोतेहो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.
2: FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 आहेत.
3: प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या घर शिवार या कार्यक्रमात मी आपली रेडिओ बहिणी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 जेष्ठ शके 1948, अर्थात 3 जून 2026. मंडळी, आजच्या घर शिवार कार्यक्रमाची सुरुवात करूयात या भक्तिगीतानं.

ठरतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीद हे शेंगवर्गीय पीक आहे, त्यामुळं त्याच्या मुळावरील रायझोबियम जीवाणू जमिनीत नत्र साठविण्यास मदत करतात आणि जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही, यामागं काही कारणं आहेत. त्यात अनियमित पाऊस, अयोग्य जमिनीची निवड, बीज प्रक्रिया न करणं, खतांचा अपुरा वापर, योग्य झाडांची संख्या न राखणं, तसंच रोग आणि किडींचं व्यवस्थापन वेळेवर न करणं ही त्यातील प्रमुख कारणं आहेत. चला तर मग आता जाणून घेऊया उडीद लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, उडीद लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला निवडावी लागेल. पाणी साचणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी 15 ते 20 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळल्यास पीक जोमदार वाढतं. पेरणीच्या वेळेबद्दल सांगायचं झाल्यास पहिला चांगला पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत योग्य वापसा आल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करून घ्यावी. साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कालावधी योग्य मानला जातो. पेरणी उशिरा झाल्यास उत्पादनात घट होते, हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावे. मंडळी, योग्य रोप संख्या राखण्यासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं पुरेसं असतं. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून घेणं उडीद या पिकासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसं तर बाकीच्याही पिकामध्ये बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. उडीद पिकासाठी प्रति किलो बियाण्यास कार्बन डायझिम 1 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम आपण लावून घ्यावं. तसंच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. शिवाय रायझोबियम आणि PSV या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते. मंडळी, पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावं. उगवणीनंतर आवश्यक असल्यास विरळणी करून योग्य रोप संख्या राखावी. आता वाणांच्या निवडीबाबत आपण माहिती ऐकूयात. महाराष्ट्रासाठी BDU 1, TAU 1 आणि TPU 4 हे सुधारित वाण शिफारस करण्यात आले आहेत. हे वाण भुरी रोगास प्रतिकारक असून चांगले उत्पादन देतात. योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. मंडळी, उडीद या पिकाचं खत व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यावं. यामुळं मुळांची वाढ चांगली होते आणि नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. पेरणीनंतरचा पहिला महिना तण नियंत्रणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळं 1 खुरपणी आणि 2 कोळपण्या वेळेवर कराव्यात. तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतो, उत्पादन कमी निघतं. त्यामुळं शेतकरी बंधूंनो, आपल्या उडीद या पिकात तण ठेवू नये. उडीद हे उत्कृष्ट आंतरपीकही आहे. तूर, ज्वारी किंवा कापूस यासारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून उडीद घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आता रोग आणि किडींबाबत थोडंसं जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, उडीद पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विशेषतः सलग पाऊस झाल्यानंतर अचानक दमट वातावरण निर्माण झालं तर हा भुरी रोग वाढतो. अशावेळी 20 ते 22 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी किंवा शिफारशीनुसार गंधकाची धुरळणी करावी. तसंच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक काढणी. बहुतांश शेंगा पक्व झाल्यानंतर हवामानाचा अंदाज पाहून वेळेत काढणी करून घ्यावी. शेंगा तोडल्यानंतर त्या व्यवस्थित वाळवून मळणी करावी आणि धान्य कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवून ठेवावं.

भक्तिगीतानंतर घर शिवार कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उडीद या पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातील एक महत्वाचं, कमी कालावधीत चांगला नफा देणारं आणि जमिनीची सुपीकता वाढविणारं पीक म्हणजे उडीद या पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती ऐकणार आहोत. मंडळी, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा महत्वाचा स्रोत म्हणून उडीदाला विशेष स्थान आहे. तसंच हे पीक अवघ्या 2.5 ते 3 महिन्यात तयार होत असल्यामुळं पीक पद्धतीत त्याचा समावेश करणं खूप फायदेशीर.

शेतकरी बंधूंनो, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उडीद पिकापासून हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन आपल्याला सहज मिळू शकतं. सध्याचा बाजारभाव आणि कमी कालावधी लक्षात घेतला तर उडीद हे पीक नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. फक्त त्यासाठी आपलं योग्य पद्धतीनं नियोजन असणं गरजेचं आहे. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आत्ताच आपण उडीद या पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती ऐकली.

0: आपण ऐकत आहात शेतीविषयक कार्यक्रम घर श्वार। कार्यक्रमात आता ऐकूयात आरोग्य बळीराजा हे सदर। यामध्ये आज आपण ऐकणार आहोत किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर हेमंत देशपांडे।
1: डॉक्टर हेमंत देशपांडे सर, आपला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रामध्ये स्वागत आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं नमस्कार।
2: नमस्कार
3: सर। मूतखडा झाला हे खूपदा ऐकायला मिळतं, याच्याबद्दल काय सांगाल? याचंही प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे?
2: हो, वाढलेलं आहे। पूर्वी मूतखड्याचं प्रमाण इतकं नव्हतं। मागच्या 10-15-20 वर्षामध्ये साधारण मूतखड्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हे सुद्धा पुन्हा लाईफस्टाईलशी संबंधित आहे, पाण्याशी संबंधित आहे। ओव्हरऑल जे काही जागतिक तापमानात वाढ होती आहे त्याचाही परिणाम आहे। अन्न जे खातोय आपण त्याच्याशी संबंध आहे।
1: डॉक्टर हेमंत देशपांडे सर, तुम्ही मघाशी बोलताना सांगितलं की काही लोकांना जन्मतःच एकच किडनी असते।
2: हो,
1: त्यांचा विषय तसंच एखाद्या व्यक्तीची कालांतरानं काही कारणामुळे एखादी किडनी खराब होते किंवा दोन्ही किडण्या खराब होतात, तेव्हा कोणीतरी त्याला किडनी देतं आणि ती एकच देतं, तर एका किडनीवर व्यक्तीचं आयुष्य इतर लोकांच्या तुलनेत थोडं कमी आरोग्यदायी असतं किंवा सारखंच असतं, काय सांगता येईल?
2: नाही, जन्मतः एक किडनी असणं किंवा काही कारणांनी एक किडनी निकामी झाली, ती काढून टाकायला लागली शस्त्रक्रिया करून, असं असेल तरी एका किडनीवर पुढचं आयुष्य नॉर्मल राहू शकतं। अर्थातच त्या किडनीवर लोड येतो नाही असं नाही, पण ती किडनी आकाराने वाढते, म्हणजे नॉर्मलपेक्षा ती आकाराने जास्त होते आणि दुसऱ्या ऍबसेंट किडनीचं काम घेते ते, त्याच्यामुळे कालांतराने लोड वाढतो, पण ओव्हरऑल किडनीचं फंक्शन, कार्यक्षमता आहे ही नॉर्मल राहते। एक किडनी असेल तरी पूर्ण आयुष्य नॉर्मल जाऊ शकतं। फक्त त्यात जे प्रिव्हेंटेबल आजार आहेत, जसं मूतखडा आहे, काही प्रमाणात आपण त्याला टाळू शकतो। डायटरी चेंजेस आहेत म्हणा, पाण्याचं प्रमाण घ्यायचं किंवा कोणतं पाणी प्यायचं, काय करायचं ते पुढे आपण बोलूच, तर हे सर्व करून किंवा काही मार लागू नये, त्या किडनीलाच नेमकं इजा होऊ नये, हे सर्व काळजी घेतली तर ती किडनी शेवटपर्यंत काम करू शकते। किंवा आपण किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये ज्या माणसाची किंवा स्त्रीची किडनी काढतो त्याला एकच राहते, पण त्याचं उर्वरित आयुष्य नॉर्मल राहू शकतं।
1: आता तुम्ही तो विषय सुरू केला आहे, तर हे जे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे याला कायदेशीर चौकटी आहेत, कायदेशीर नियम आहेत, ते नियम काय सांगतात त्याच्याविषयी आपण श्रोत्यांना माहिती करून देऊ, कारण ते खूप मला महत्वाचं वाटतं। किडनी एखाद्याला दान करता येणं हे काही आपल्या स्वमर्जीचा विषय आता राहिलेला नाही, त्याला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं, तर तो कायदा काय आहे आणि तो काम कसं करतो?
2: तर किडनी प्रत्यारोपणमध्ये दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत। एक आम्ही म्हणतो लाईव्ह डोनर किडनी ट्रान्सप्लांट, म्हणजे एक जिवंत व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किडनी देतोय, ह्याच्यामध्ये लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत, कायदा खूप स्ट्रिक्ट आहे, म्हणजे ब्लड रिलेशनमध्येच तुम्हाला किडनी देता येते।
1: अच्छा,
2: फर्स्ट डिग्री रिलेशनच प्रिफर्ड असतं, म्हणजे त्यालाच प्राथमिकता असते।
1: फर्स्ट डिग्री
2: म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण ह्यांच्यापैकी कोणी किडनी देऊ शकतं। ज्या घरामध्ये किडनीचा रुग्ण आहे पण आई, वडील, भाऊ, बहीण ह्याच्यापैकी कुणाला काही आजार आहेत, वय जास्त झालं आहे त्याच्यामुळे देऊ शकत नाही, तर जवळचे नातेवाईक ब्लड रिलेटेड, जसं मामा आहे, मावशी आहे, आत्या आहे, काका आहे, हे सुद्धा देऊ शकतात। हा झाला एक प्रकार।
1: हो,
2: आणि दुसरा प्रकार आहे की ब्रेनडेड पेशंट जे असतात, आहे की काही कारणाने मेंदूत रक्तस्राव झालेला आहे आणि मग त्याचं श्वास अगदी थांबलाय, कृत्रिम श्वासावर ठेवलंय त्याला, कृत्रिम ब्लड प्रेशरसाठी त्याला काही औषधं चालू आहेत, पण तोपर्यंत त्याचं किडनीचं कार्य जर मेंटेन झालं असेल, नॉर्मल असेल, तर अशा लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा करून ते जर अवयवदान करायला इच्छुक असतील

0: तर आपण त्याची किडनीसुद्धा वापरतो. ह्याच्यामध्ये ब्लड रिलेशनचा प्रश्न येत नाही, काहीच रिलेशन्स काहीच नसतात आहे, इवन मॅचिंगसुद्धा नसतं, फक्त ब्लड ग्रुप हा एकच क्रायटेरिया असतो. ब्लड ग्रुप जर मॅच होत असतील तर अशा व्यक्तीची किडनी बसवता येते.
1: मंडळी, आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण डॉक्टर हेमंत देशपांडे यांनी सांगितलेल्या किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 4 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्याचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 68% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 39% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 21 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 4 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूयात हे भक्तिगीत.

बरे तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घरशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकलात शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास। रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।
2: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा। नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा। प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी।
3: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा। फिजिक्स वाला क्लास धाराशिव
4: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेला आढळून येतं। अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
3: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे। आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय।
4: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच आयआयटी, जेईई, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे।
3: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये नीट, आयआयटी, जेईई व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टीपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
4: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, पीडब्ल्यू ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा।
3: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव। संपर्क

0: 9914 1763 आणि 9838 79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ആകാശവാണി. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स who want to participate in this, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
0: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण

कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प

0: म्हणाले, इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे, तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीमगीत. गायक आहेत प्रमोद श्रीधर जोगदंड, अर्जुन हरिभा धावरे आणि क्रांती सचिन वाघमारे. संगीत साथ बँजो अक्षय सुरेश देवकुळे, हार्मोनियम सुरेश अंबादास देवकुळे, टाळ संभाजी जंगलू ओहाळ आणि ढोलकी बहिरू तुकाराम कसबे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीम गीत ऐकलीत. गायक होते प्रमोद श्रीधर जोगदंड, अर्जुन हरिभा दावारे आणि क्रांती सचिन वाघमारे. संगीत साथ होती बँजो अक्षय सुरेश देवकुळे, हार्मोनियम सुरेश अंबादास देवकुळे, टाळ संभाजी जंगलू ओहाळ आणि ढोलकी बहिरू तुकाराम कसबे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी.

आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:45 होत आहेत. समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत हिंदी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे बुद्ध विहार पिंपरी पुणे 17 येथून मोहन अरुण मसुरे यांचं. यांच्यासोबत आहेत स्मिता मसुरे आणि संदीप मसुरे. यांना ऐकायचं आहे आशा भोसले यांनी गायलेलं नीलकमल या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत आहे रवी यांचं. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे छान असं भक्तिगीत.

कार्यक्रमात आता ऐकूया राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांचा. चित्रपट आहे खेल. या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी यांनी. यांच्यासोबत आहेत सायरा बानो, दस्तगीर, फैज नवी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमरन, सानिया शकील पठाणू, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं खेल या चित्रपटातील गीत.

आपण ऐकलत इंदिवर यांचं गीत, मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी आणि चित्रपट होता खुद गर्ज. या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट आष्टा कासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धीर सृष्टी

आणि समज त्यांचा पाटील परिवार। श्रोते हो, आपण ऐकता हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे, मुक्काम पोस्ट दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन यांचं। यांच्यासोबत आहेत तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन। यांना ऐकायचं आहे लुटेरे या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं धर्मेश दर्शन यांचं गीत। संगीत आहे आनंद मिलिंद यांचं। चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं लुटेरे या चित्रपटातील गीत।

श्रोतेहो आपण ऐकताय मेजर साहेब या चित्रपटातील उदित नारायण यांनी गायलेलं आनंद राज आनंद यांचं गीत. आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक यांनी. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं मेजर साहेब या चित्रपटातील गीत.

श्रोते हो आपण ऐकलत खिलाडी या चित्रपटातील अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली होती बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून सरिता सुतार प्रकाश सुतार संस्कार प्रतीक विद्या साईनाथ ओंकार आणि सुप्रिया यांनी. आपण ऐकताय हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलते हनुमंत कुलते समर्थ कुलते वल्लभ कुलते श्रावणी कुलते आणि प्रथमेश कुलते यांचं. यांना ऐकायचं आहे असद भोपाली यांचं गीत एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात. संगीत आहे रामलक्ष्मण यांचं आणि चित्रपट मैने प्यार किया. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सदाबहार गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत मिट्टीवर सोना या चित्रपटातील आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं अंजन यांचं गीत. संगीत दिलं होतं बप्पी लहरी यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी वैशाली कदम आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आणि 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.